हस्तो जाए सो रोवत आवे, रोवत जाए सो हसै, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसै, जलते थल कर थलते कुआ, कूब ते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तिस मूर्त बलिहारी।

जी प्राण मान सुखदाता तू करै सोई सुख पावणिया हाँ वारी जियो वारी गुरमुख मंतन पावणिया तू मेरा पर्वत तू मेरा ओला तुम संग लवै ना लावणिया रहाओ तेरा कीता जिस लागे मीठा घट घट घट घट पार ब्रह्म तिन जन डीठा थान थनंतर तू है एको एक वरतावणिया सगल मनोरथ।